0: Also eigentlich erwarten Sie die Menge, hallo.
1: Ich habe beide Dateien gefunden, weil Paris soll mal gut, Wien sein mit Fahrtkurs, aber Jungs, soll ich eigentlich, und ich eigentlich aber dort war, habe ich nur zwei Kurse. Jetzt war dort aber ein Kurs, geht die Party, muss man was, was drin ist, die Wolle, muss man so zwei Kurse.
0: Zum Teil war die Kurs. Aber ich habe nur so zum Glück und zwar.
1: So kann der Usuri so nennen, da. I R M. हरित जलवायु कोष बाट पूर्ण रूपमा स्वतन्त्र निकाय हो यसले तपाईँका गुनासा स्पष्ट गोप्य र निशुल्क रूपमा सुन्छ र समस्या समाधानका लागि आवश्यक पहल गर्छ।